0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सच विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे गुणा क्रोध सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे मुनि सच्चे पातशाह नानक सच सच जो मन जमे सो कज कज महला पहला
1: ਸਚੇ ਕਾਲ ਜਵਾਸ ਨਾਮ ਸੁਮਾਇ ਲੈ ਨਾਮ ਕੀ ਤਰੇ ਵਿਨਾਸ ਇੱਕ ਨਾਮ ਪਾਣੇ ਗੱਲ ਨਾਮ ਲਾਸ ਦੇ ਪਿਆ ਪੰਜਾਬੀ ਜਾ